0: उड़ेरी आवाज 107.8 FM। खुश रहो, खुशियाँ बांटो।
1: गाण्यांच्या सुरात दडलेली संस्कारांची गोडी, पिढ्यान पिढ्या चालत असलेल्या परंपरेचा गंध आणि मनाला स्पर्श करणारी भावांची संगती, आणि हे सगळं ऐका फक्त आपल्या पुणेरी आवाज 107.8 FM वर। आनंदी रहा, आनंद लुटा।

जे ठुळठुळ टिपऱ्यांचा धल्लाड टिपऱ्यांचा धल्लाड मोह माया यल्लाड हा आगात तुझी करणी आंबे देखिला डोळा भवानी देखिला डोळा याली सर्व लेना याली सर्व लेना।

ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM. आनंदी रहा आणि आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।

0: पावसाच्या थेंबात दडलेलं जुनं प्रेम, आठवणींचा ओलावा. कधी कधी विरहातलं मौन सुद्धा गाण्यापेक्षा जास्त बोलत.
1: अश्विनी
0: जीवन म्हणजे चालत राहणं, गाणं, हसणं आणि स्वप्न पाहणं.
2: वाऱ्यावरती गंध पसरला ना ते मनाचे.
0: आईचा आवाज म्हणजे मनाला शांती मिळवण्याचं संगीत. या सगळ्यांची सांगड कुठे बर घातली जाते? आपल्याच पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदी रहा, आनंद लुटा.

नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.

0: आवाज ऐकण्यासाठी कर्ण आतुर झाले.
1: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
2: अजी सुनते हो?
3: हाँ सुनी तो रहा हूँ.
2: क्या सुन रहे हो?
3: रेडियो पुणेरी आवाज.
2: ओ रेडियो पुणेरी आवाज 107.8 FM. खुश रहो, खुशियाँ बांटो.

0: नमस्कार मित्रांनो, आज प्रकाश वसंत सर आपल्याला नरेंद्रनाथ यांची जीवन गाथा सांगणार आहे, ज्यांना आपण स्वामी विवेकानंद या नावाने ओळखतो। तर त्यांचे जीवन चरित्र आणि त्यांच्या जीवनाचे बालपणचे बरेच प्रसंग जे आपण कधीच ऐकले नसेल असे बालपणाचे निरनिराळे व रोचक प्रसंग प्रकाश सर आपणास सांगणार आहेत। तरी आपण ते शांत चित्ताने ऐकून घ्यावेत आणि जे प्रसंग आपणास आवडतील ते तुम्ही आम्हाला SMS द्वारे या नंबरवर पाठवा। नंबर आहे 7219193 05। आणि पुढच्या भागात तुमचे SMS नावासहित वाचले जातील। रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर। धन्यवाद।
1: नमस्कार, मी प्रकाश फासे, तुमच्याशी रोज माला भावलेले स्वामी विवेकानंद याच्यावरून पुणेरी आवाज FM 107.8 याच्यावरून मी आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय। आपण काल आलो होतो की नरेंद्रचे संस्कार, नरेंद्रचे विचार, त्याची विचार करण्याची पद्धत, ज्याला देव मान्य नाही, देवता मान्य नाही, देऊळ मान्य नाही, आणि या मुलाला संसारात अडकवण्याचा वडील प्रयत्न करतायत, त्याच्या विचार प्रक्रियेत हा मोठा अडथळाच होता। त्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रसंग सांगू इच्छितो की नरेंद्रचे विचार असे का होत गेले। आणि आता प्रश्न लग्नाचा आलेला आहे, हा प्रसंग मी सोडून दिला होता खरं, पण काल आपण जिथे थांबलो की त्याच्या मार्गात वडिलांनी विवाह ही एक समस्या, हा एक प्रश्न उभा केला। आणि विवाहाला, लग्नाला नरेंद्र समस्या का मानतो, प्रश्न का मानतो, याच्यासाठी त्याच्या मनावर जे संस्कार लहानपणापासून घडत गेले त्याचा एक प्रसंग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। असाच नरेंद्र आपल्या विचारात घडलेला होता। दूर क्षितिजावर प्राचीन आपली अनुराग लीला सुरू केली होती। काळसट धूर निघणाऱ्या असमंतापलीकडे पूर्वेचा साज शृंगार चालला होता। दृश्य काव्यमय होत, काव्यगीताच्या आलापांनी अव्यक्तपणे झंकारत होत। कविमानाचा नरेंद्र घाईघाईत आत वळला। कोपऱ्यातला तानपुरा तंबोरा आपलं आवरण फेकून देऊन त्याच्या येण्याची बोलवण्याची जणू वाटच पाहत होता। त्याने एक एक तार छेडीत नीट सूर लावले। आता चारही तारा त्याला हवा तसा प्रतिसाद देऊ लागल्या होत्या। तारा गोड झंकारत असताना जणू त्याची स्वर समाधीच लागली। बराच वेळ

दाखवून ही स्वर साधना चालली होती. अगदी सहज अचानक त्या स्वरांना शब्द उमलले. चिंतन मन मानस हरी चिंतन चिरंतर. तरी डोळे मिटलेले. गाणाऱ्यानं जणू गाण्याच्या हृदयातच बुडी मारली होती. नरेन भैया, ओ नरेंदा, जरुरीपेक्षा फारच मोठ्याने आवाज देत खालून कोणीतरी नरेनला हाका मारित होत. 5-7 हाकांनी वातावरण बदललं. कोण आहे रे? नरेननं तंबोरा ठेवून खिडकीपाशी विचारलं. चिता, काय रे एवढ्या घाईनं घाबरल्यासारखं? आधी घरात ये, मग सांगतो. नरेन खाली आला, त्यानं दार उघडलं. हाका मारणारा त्याच्या आधीच त्याच्या खोलीत आला. अरे काय आहे? आतुरतेने उत्सुकतेने नरेन विचारू लागला. अरे, चित्तरंजन मित्र बोलू लागला, ज्याला तो टोपण नावाने मिता म्हणतो. अरे, आपल्या विमल कुमारची आई गेली. काय म्हणतोस? विमलची? होय रे, 10व्या बाळणपणातच आटोपली बिचारी. अरे रे, वाईट झालं. विमलची भावंड किती लहान आहेत. होय रे, ते सगळं खरं, पण आणखीन वाईट. पण काय, काल संध्याकाळीच हे सारं घडलं. आता पुढचे संस्कार करायला कोणीच तयार नाही. काय म्हणतोस? होय रे, त्यांचे नातेवाईक आहेत, पण सगळ्यांनी हात झटकले. म्हणतायत की अशा ओल्या बाळंतिणीला आम्ही कसा स्पर्श करणार? असं का म्हणता? अशा दुर्घटना त्यांच्या घरी नाही का होणार? अरे बाबा, सगळीकडे होतात, पण ज्याच्याकडे होतात त्यावेळी तो मूर्ख असतो. त्यावेळी त्याला आब्रू असते, प्रतिष्ठा नसते, अक्कल सुद्धा नसते. पण माणूस असं का वागतो? माणसं कसली, गिधाड आहेत गिधाड. एखादं दुबळं असलं की त्याला डोचून जखमी करायचं, जखमांनी ते तडफडू लागले की त्याचे लोचके तोडून ठार मारून खाऊन टाकायचं. नरेनचं तोंड उतरलं. प्रभातचा सात्विक, लोभस, राजस असा रंग केव्हाच मावळून गेला. सात्विक शांती लयायला गेली. प्रत्येकाला तर कधी ना कधी जायचंच आहे असा नतद्रष्टपणा एकमेकाशी करताना काहीच वाटत नाही का लोकांना? अरे नरेन, हे सगळं नंतर. आता आपण त्यांच्यासाठी काही करू शकतो का? काय करू शकू आपण? दोन गोष्टी. एक तर खूप पैसे जमा करून त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था लावायची, नाहीतर आपल्यासारखे 4 मित्र गोळा करून आपणच पुढाकार घ्यायचा, जसं आपणाला परवडणार असेल तसं. अच्छा, असं आहे का रे? मग जाऊया. तर आपल्या मित्रांना तर काही तोटा नाही. तू असं कर, बडतला मोहल्ल्यात जा आणि कृष्णकुमारला हे सारं सांग. तो पुढची सारी व्यवस्था करेल. तिथेच आणखी आपले इतर दोस्त आहेत. चल, उशीर लावू नकोस. मी आणखी जमतील तेवढ्या सगळ्यांना घेऊन विमलच्या घराकडे येतो. आणि मंत्रतंत्र रे, तुझ्या शंका कुशंकाच फार. सब हो जायगा यार, तू अब छूट जा तुफान सा. चित्तरंजन निघून गेला. नारायण घाईघाईने आपलं सारं उरकू लागला. कुठं जायचंय? कोण आलं होतं सकाळी सकाळी? आणि एवढं काय चाललंय विचाराचं मंथन? आजीने डोकावून विचारलं. आजी, एका महत्वाच्या कामासाठी बोलावणं आलाय सकाळीच. कुठल्या महत्वाच्या कामासाठी निघालायस? महायात्रेला जायचंय. बाय ग, आणि ते कुणाच्या? असं काही बाई करत नको जाऊ बाबा. अभ्यास करण्यासाठी इतक्या लांबवर येतोस तेवढाच करत जा. अशी भलती परवानगी दिली तर तुझी तर माझी भुवनेश्वरी काय म्हणेल मला? ती मला उईच बोल लावेल. काही म्हणणार नाही आजी ती. अभ्यासाचं म्हणशील तर आयुष्याला उपयोगी पडेल असं अभ्यासाप्रमाणे आजचं जाणं हा एक महत्वाचा भाग आहे. तू काही काळजी करू नको, चिंता तर अजिबात करू नको. मी शक्य तितक्या लवकर पडेल, परत येईल. आजी हो नाही म्हणत्या याची वाट न पाहता नरेन तडक घराबाहेर पडला. नरेनच्या कशाला, त्याच्या सर्वच मित्रांच्या आयुष्यातला हा पहिलाच प्रसंग. जगा वेगळा, रीतीविरुद्ध वागण्याचा, पण आल्या प्रसंगाला कोणीच डगमगलं नाही. विमलची अभागी आई मोठ्या इतमामानं अग्निसंस्कार घेत इहलोकातून निघून गेली. जमलेल्या माणसांच्या रागालोभाची पर्वा न करता या युवकाच्या टोळीनं अनपेक्षितपणे करून दिलं. त्याने दुष्ट रूढीला एक हिसका दिला. गतानुगतिकलेत अडखळणाऱ्या

प्रथांना धक्का दिला. घरच्यांनी दारच्यांनी पुष्कळ कळकळाट केला, पण नरेन आणि त्यांच्या आक्रमक मित्रापुढे त्यांचं काही चाललं नाही. अखेर जमेल तेवढं शिव्याशाप देणं हाती राहिलं, तेवढं त्यांनी प्रामाणिकपणे केलं. करणाऱ्याच्या निश्चयाला कर्ण ठाऊक होतं, बाकी काही ऐकायला त्यांना वेळ नव्हता. परीक्षा जवळ आल्या होत्या, अभ्यास त्यांना बोलवत होता, पण घडलेल्या घटनेमुळे सर्व मन हेलावून सोडणारा अनुभव प्रत्येकाला मिळाला होता. त्यामुळे प्रत्येकजणच मनातल्या मनात अंतर्मुख झाला, विचार करू लागला. बाकी त्यांचे व्यवहार सर्व नियमाप्रमाणे चालूच होते, पण विमलच्या आईचा प्रसंग काही त्यांच्या मनातून जात नव्हता. हे असं का? हा एकच प्रश्न प्रत्येकाला अस्वस्थ करत होता.

एक दिवस रघु बोधाकडे सर्व मित्रमंडळी जमली. त्याच्या वडिलांनी त्या टोळीतल्या सर्वांना भेटण्याची इच्छा केली होती. सगळे जमल्यावर भवेंदू बाबू म्हणाले, काय रे रघु, तुम्ही सर्वांनी त्या दिवशी जो प्रकार केला तो बरोबर होता असं तुम्हाला अजूनही वाटतं का? सर्व जण एक दुसऱ्याकडे बघू लागले. नरेंद्र म्हणाला, दादा, आम्ही अशा वेळी कसं वागायला होतं? आमच्या एका जीवलग मित्राची आई मृत्यू पावली. तासन तास तिचं शव तसंच पडून राहिलेलं. लहान मुलं त्या देहावर पडून रडतायत. घरातला सगळा व्यवहार विस्कटला आहे. नातेवाईक समाज सर्व कळूनही येऊ इच्छित नाही. अशा वेळा कुठला व्यवहार उचित होता? अरे पण काही रीत भात ती आम्हाला समजून द्या. आम्हाला ती योग्य वाटली तर तसं वागू, पण रीतीभातीचं नाव घेऊन, चालीचं रिवाजाचं नाव घेऊन कोणाचाही छळ करणं, दुष्ट रूढीच्या खिंडीत गाठून त्याची कोंडी करणं हे आम्हाला सहन होणार नाही. आम्हाला म्हणजे कोणाला? आम्हाला म्हणजे आम्हा तरुणांना, आमच्या या पिढीला. आम्हाला मोठ्यांचे गुण जरूर हवेत, पण भलते सुलत अनुकरण आम्ही करणार नाही आणि अंधानुकरण तर अजिबात करणार नाही. आम्ही मागच्या पिढीचे असलेले अनुकरण करणार? दादा, आमच्या सिमुलियात बसूंची 8 घरण आहेत. लोक कौतुकाने त्यांना अष्टबसू म्हणतात. कोणी श्रीमंत जमीनदार असामी आहेत, पण सर्व काळ दारू पिऊन गटरीत लोळत असतात. गरिबांचे शिव्याशाप घेऊन मिळालेल्या त्यांच्याच जमीनदारीचं आम्ही अनुकरण करावं का त्यांच्या अतिरेकी दारू पिण्याचं? आम्हाला भेटलेला प्रत्येक वडीलधारी माणूस आमच्या धर्माला, संस्कृतीला, संस्कारांना कपदार्थ समजतो. तो एक दुसऱ्याला तुच्छ समजतो. त्याचं आम्ही अनुकरण करावं? बायको मरून 10 दिवस झाले नाही तोच नवीन संबंधाच्या जुळवाजुळी करणाऱ्या त्या अधम वडील पिढीचं आम्ही अनुकरण करावं की विधवा झालेल्या आपल्याच मुलीला, बहिणीला जनावरापेक्षी वाईट वागणूक देणाऱ्या नरवरांचं अनुकरण आम्ही करावं? तू म्हणतोस तेही अगदी असत्य नाही, पण रूढी अशाच आहेत. लोकरीती अधिक बलवान असतात, त्याला विरोध कोण करणार? शास्त्रादृढ बलियासी म्हणतात ना, भवेंद्र बाबू म्हणाले. गुलामांच्या सवयी गुलामच असतात दादा, आणि रूढीचं काय घेऊन बसला तो? धर्मशास्त्रही युगाला अनुसरून परिवर्तन होऊ शकतं, पण त्यासाठी परमेश्वरच अवतारावा लागतो. आमचा कसा विश्वास बसावा दादा? अवतार वगैरे काही नाही, त्याला लागते संघटित इच्छाशक्ती. धर्माच्या मूळ प्रेरणाचा अगत्याने केलेला मागोवा, इतिहासाचं पुराणाचं जाणतेपण केलेलं अध्ययन आणि इतिहासाची काही गुलामगिरीतून सुरुवात झालेली नाही. ठीक, अध्ययन करा, अभ्यास करा, पण हे काही सारं बदलण्याचं सामर्थ्य येईल अशी आपल्यात खटपट करा, अशी भगवती देवीला मी प्रार्थना करतो. तुम्हाला यश येव. नरेंद्र, तुझे विचार आणि या वयातलं वक्तृत्व कर्तृत्व इतकं मोठं आहे की असं वाटतं कुणास ठाऊक पुढे प्रत्यक्षात समाज, देश, दुनिया हलवून सोडणारा तुझ्याच मुखातून बोलत असेल. मी केवळ तुम्हाला शाबासकी देण्यासाठी इथं बोलवून घेतलं. तुम्ही दाखवलेलं धैर्य, समय सूचकता खरोखरच असामान्य होती. हेच घडायला हवं प्रत्येक लहान मोठ्या समस्येत. आता तुम्ही तरुण उद्याच्या भविष्याचे शिल्पकार आहे, नाही तर या समाजाचं काही खरं नाही. बघा कसे विचार आहेत. मला इथं जळगावचा एक प्रसंग आठवतो. कामगार नेते होते ते, लोकांमधनं निवडून आलेले पहिले नगराध्यक्ष होते भालेराव, आणि त्यांना 2 मुलीच होत्या. त्यांचं निधन झाल्यावर त्यांच्या मुलीने स्वतःच्या हाताने पित्याला

अखेरचा अग्नी दिला तर रूढीच्या बदलाची सुरुवात पहिल्यांदा घरापासून करावी लागते, हे काही खोटं नाही. तर या ठिकाणी खरोखरच नेहमी एकच वाटतं, आपला सर्वात मोठा शत्रू आहे आपले आपण. पाश्चात्य सभ्यतेविषयी आपण बरंच ऐकतो, त्यात अतिशयोक्ती असेल, पण आपल्या एवढ्या 20 कोटी लोकसंख्या असलेल्या खंडप्राय देशाला स्वतःची सभ्यता आहे का? स्वतःची संस्कृती आहे का? स्वतःचा धर्म आहे का? अरे जो जगवतो, सुखी व्हायला मदत करतो, त्याला धर्म म्हणतात. इथल्या धर्मविचारांनी आजवर अशी कोणाला मदत केली? आमचा धर्मविचार म्हणजे केवळ कोरडे कर्मकांड आणि विधिनिषेधाची खिचडी आहे. पंडितांनी सांगावं, दगड हाच देव आहे, बाकीचा समाज खरा देव येऊन उभा राहिला तरी त्याच्याकडे पाठ फिरवून आंधळेपणाने त्या दगडावरचं डोकं आपटून जीव देण्याचं पुण्य संपादन करायला धावत सुटेल. याच्यापेक्षा आपल्या संत महंतांनी, विशेषतः महाराष्ट्रातल्या संतांनी काय वेगळं सांगितलं? कुत्रा पोळी घेऊन चाललेला आहे, अरे कोरडी पोळी का नेतो? त्याच्या मागे तुपाची वाटी घेऊन धावणारे संत एकनाथ, ज्यांच्या घरी साक्षात श्रीकृष्ण पाणीवाल्या पाणक्या म्हणून राहिला, असे महान संत एकनाथ. आणि तुकारामांनी सुद्धा काय केलं आपल्या याच्यातून? तर आधी केले आणि मग सांगितले. तर धार्मिक रूढी बदलवणं फार कठीण आहे. नरेंद्र नेहमीप्रमाणेच आपले विचार मांडू लागला. धर्मच खरा आधार. धर्म बाजूला सारला तर जगायचं कशाच्या जीवावर? धर्म म्हणजे समाज कल्याण, धर्म म्हणजे सामाजिक बांधिलकी, धर्म म्हणजे समाज नियंत्रण, धर्म म्हणजे एका विशाल परिवारात प्रेम आणि आपलेपणाने राहण्याची हमी खात्री, धर्म म्हणजे आत्मविकास, धर्म म्हणजे समाज विकास आणि राष्ट्राचा उत्कर्ष करण्याचा परवाना. धर्माच्या अभावी सारा अधर्म, अनिर्बंध स्वेच्छाचार आणि शेवटी सर्वस्वी हानी. नरेंद्र खूप बोलला, खूप बोलला. ऐकणाऱ्यांना ऐकण्याचं समाधान मिळा असावं, पण समजणारे किती असतात? धर्माचं उत्थान करणं नेमकं कशाचं उत्थान? मुळात धर्म म्हणजे तरी काय? असं विचाराचं वादळ त्याच्या मनात कायम चालत असे. आणि वडिलांनी त्याच्यापुढे टाकला विवाहाचा प्रस्ताव. त्याच्या आईची सुद्धा मर्यादित मोजक्या वैवाहिक जीवनात 10 बाळंतपणं झाली. म्हणजे स्त्रीला सतत पिचत राहावं लागलं, पिडत राहावं लागलं. त्याची आई तर धनाढ्याकडची होती, पण गोरगरिबांच्या झोपड्यात कुठल्या सुविधा, कुठल्या व्यवस्था, ना औषधोपचार, त्या ना मुलांना पोषण आहार. जो नियमित आहार तो मिळत नाही तर पोषण आहार कुठून मिळणार? आणि त्यामुळे नरेंद्र अस्वस्थ होता. तर या ठिकाणी त्याच्या मनात विचार आला की ठीक आहे, मी माझ्या पुस्तकात, वाचनात, आवडत्या विषयाच्या चिंतनात गढून गेलो आहे. त्या विचाराच्या अनुषंगानं माझं चिंतन आहे, ते फक्त मी आणि माझे सोडून. इतर विषयाबद्दल म्हणजे देश, काल आणि परिस्थिती, सामाजिक आणि राष्ट्रीय अवनती, इतर ठिकाणी काय असेल ते काही जाणू शकलो नाही मी. पण किमान माझ्या बंगालमध्ये तरी अशी विपन्न अवस्था, दारिद्र्यता ठिकठिकाणी दिसते. माणूस माणसाला ओळखत नाही. माणसाजवळ माणुसकी नावाची गोष्ट राहिली नाही. मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी कायस्थ, मी वाणी, मी अस्पृश्य, अशी स्वतःची ओळख जो तो संपवतो. पण मी माणूस आहे, मी हिंदू आहे, मी या भारतमातेचा पुत्र आहे असे कोणीच सांगत नाही. एवढा मोठा विशाल लोकसंख्या असलेला या आमच्या देशावर कोण कुठले विलायतीतून फिरंगी येतात आणि आमचं सर्वस्व हरण करून आमच्या राज्य करतात याची आम्हाला लाज वाटत नाही. ते तुम्हाला तुमची सभ्यता नाही, तुम्हाला तुमची संस्कृती नाही, तुम्हाला तुमचं स्वतःचं राष्ट्र नाही, तर त्यांची अस्मिता म्हणजे काय हे काय कळणार तुम्हाला? तुम्ही अद्याप अश्मयुगातले रानटी प्राणी आहात, जंगली आहात. अशी त्याची विचाराची साखळी सतत चालू असे आणि मग त्यात लग्नाला कुठे वाव होता दोस्तांनो? तरी पण आपण नरेंद्राचे विचार पुढच्या भागात जाणून घेऊ. आणि मी पुन्हा सांगेल, पुणेरी आवाज 107.8 FM वरून पुन्हा आवाहन करत राहील की आपण या विचाराचा विचार करत राहा आणि त्याच्यातूनच साधा, खुश राहो, खुशिया बाटो. धन्यवाद.

0: नमस्कार, मी वर्षा उसगावकर. तुम्ही ऐकता आहात पुणेरी आवाज 107.8 FM वर. आनंदित रहा आणि नेहमी सगळ्यांना आनंदित ठेवा.
1: नमस्कार अलकप्रेमी रसिक श्रोते हो, नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज अर्थात 107.8 FM आणि तुम्ही आता जे जगदीश सोबत

मार्फत खास अलक प्रेमी रसिक श्रोत्यांसाठी आणि अलक करणं संधी मिळावी यासाठी 4 वर्षांपासून वाहिलेल्या कुरकुरीत खुसखुशीत रंगतदार तजेलदार मजेदार उठावदार बहारदार दमदार आणि दिवसेंदिवस रसिकांच्या पसंतीस उतरलेल्या आणि अलक प्रेमींच्या गळ्यातील ताईत झालेल्या कार्यक्रमात अलकची झलक मध्ये अलक तुमची रसिक श्रोते हो झलक आमची अलक प्रेमी रसिक श्रोते हो आज 7 जून 2026 आणि अलकची झलक प्रयोग क्रमांक 205 अलक प्रेमी रसिक श्रोते हो द्विशतक पूर्ण केल्यापासून आपला कार्यक्रम अधिक रंगतदार होत चाललाय अशा प्रतिक्रिया तुमच्या येतात आणि मग त्या प्रतिक्रियांमुळे आरजे जगदीशच्या अंगावर मुठभर मांस चढतं. पण अर्थात याचं सार श्रेय अलंकार मित्रांनो तुम्हाला आणि फक्त तुम्हालाच आहे. नमस्कार तुमच्या सतत मिळणाऱ्या पाठिंब्याला त्रिवार मानाचा मुजरा. ऐकूया प्रयोग क्रमांक 235 मधील पहिली अलक दिग्रस यवतमाळ येथून अलंकार अरुणा दुद्दलवार लिहितात. ती विमनस्क स्थितीत समुद्र किनारी भटकत असताना तो भेटला, ओळख झाली. गप्पा गोष्टीतून सकारात्मक विचार तो तिला पटवत राहिला. प्रत्येक भेटीत तिच्या जगण्याचा हुरूप वाढला. आज त्याचे त्याच्यासाठी त्यासाठी मनापासून आभार मानायचे तिने निघतानाच ठरवले. ती पोचली तेव्हाच दृश्य धक्कादायक. समुद्रावर एकाच ठिकाणी जमलेली गर्दी व त्याची किनाऱ्यावर वाहत आलेली एक चप्पल. अलंकार अरुणा शेवटच्या एक चप्पलने वापरलेलं धक्कातंत्र अप्रतिम निव्वळ वाखाणण्याजोगं आहे. बऱ्याच वेळा असं होतं सकारात्मक ऊर्जा पेरणाऱ्या माणसामध्ये सुद्धा ठासून नकार भरलेला असतो. तो त्याचा नकार किंवा त्याच्यातील नकारात्मकता लपवण्यासाठी बऱ्याच वेळा जगाला सकारात्मकतेचे धडे देत असतो. पण तो आतल्यात पोखरलेला असतो, आधार इतरांना देतो असंही असू शकतं. किंवा कदाचित तो अशाच अवस्थेमध्ये असेल, तो तिचा विचार करत असेल. कधी एक मोठी लाट आली आणि त्याला आत घेऊन गेली त्यालाही कळलं नसेल असाही आपण विचार करू शकतो. पण जे झालं ते खरंच भयानक होतं. आता तिने पुन्हा काय करायचं? पण मला खात्री आहे त्याने इतकं जबरदस्त पेरून ठेवलं असेल ती आता पुन्हा विमनस्क अवस्थेत जाणार नाही. ती त्याच्या सकारात्मक ऊर्जेचा प्रसार आणि प्रचार जगभरात करेल. अलंकार अरुणा धन्यवाद. वळूया पुढच्या अलंकडे. पनवेल रायगड येथून अलंकार सौ लता सुरेश पाटील लिहितात. 4-5 वर्षांची निरागस बालिका आजीला पूजा करताना न्याहाळत होती. एक दिवस बागेत खेळताना तिला एक छानसा दगड मिळाला. तिने तो दगड देवाऱ्यात ठेवून त्याला कुंकू लावले. आजीने विचारले, हे काय ग? आजी, दगडात पण देव असतो ना? नातीचा प्रतिप्रश्न. वा अलंकार लता खूपच सुंदर. आणि खरंच दगडात देव असतो, माणसात देव असतो, देवळात देव असतो आणि देव अत्र तत्र सर्वत्र असतो. आपल्या नजरेतून देव दिसला पाहिजे, आपल्या मनातून देव दिसला पाहिजे. आणि मला वाटतं लहानांची निरागस भावना, लहानांच्या मनातील निर्मळ निष्पाप भाव तुम्ही सहज इथे व्यक्त केलेत. अलंकार लता अगदी त्या लतेसारखं त्या वेलीसारखी तुमची अलग बहरत राहू दे. खूप खूप धन्यवाद. वळूया पुढच्या अलंकडे. यवतमाळ येथून सनाया टोपण्णावाने अलंकार संगीता नागदिवे लिहितात. तिच्या घरातील पाखरांचा किलबिलाट शांत झाला कारण लेकरं मोठी होऊन परदेशात उच्च शिक्षणासाठी गेली आणि तिथेच लग्न करून स्थायिक झाली. आता ती एकटीच रिकामा घराच्या थिएटरमध्ये बसून फक्त दाराकडे मोठ्या आशेने वाट पाहत असते. अलंकार संगीता, मला ना घराचं थिएटर ही संकल्पना प्रचंड आवडली. म्हणजे का आवडली ते पण सांगतो. रिकामं थिएटर, बऱ्याच वेळा चित्रपट गृहामध्ये काही ठराविक माणसं असतात आणि घरातही काही वेळा आपण एकटे पडतो आणि मग चित्रपट सगळे मिळून बघताना जो अनुभूती मिळते, जो अनुभव असतो, खास करून विनोदी चित्रपट किंवा

पाहिजे. पुणे येथून अलगकार सुलभा सत्तुरवार लिहितात, आज लग्नानंतरचा पहिला अधिक मास, सासरची मंडळी काय मागतील ही तिला चिंता होती. आईवडील निमंत्रण देण्यास आले. तिच्या पतीने तिच्या वडिलांना म्हटले, बाबा अधिक मास म्हणून भरभरून अधिक आशीर्वाद द्या, हेच खूप आहे. तिच्या सासू सासऱ्यानेही समाधानाने मान डोलवली. अलंकार सुलभा, सुलभ पद्धतीने अधिक मासाचं महत्व आणि सुलभ पद्धतीने सासू सासऱ्यांचंही त्या ठिकाणी महत्व सांगितलं. नवरा त्या ठिकाणी बायकोच्या बाजूने असेल, सासू सासरे त्या ठिकाणी आईवडिलांच्या भूमिकेत असतील, तर वधूला म्हणजे त्या स्त्रीला त्या मायर वाशिनीला कधीच कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. तुमच्या या अलकला आणि अलक मधल्या माणुसकीचं मानवतेचं दर्शन घडणाऱ्या त्या सासरच्या मंडळीना मानाचा मानाचा मुजरा. माझी मुलगी सुद्धा आज म्हणजे 7 तारीख 8 तारीख शनिवार रविवार 2 दिवस अधिक मासासाठी घरी आली आहे. मलाही खूप खूप मस्त वाटतंय. आणि हे अलक ज्यावेळेला मी घेतोय त्यावेळेला त्या ठिकाणी माझ्या घरी माझी मुलगी आहे. खूप छान, खूप खूप धन्यवाद. वळूया पुढच्या अलकडे. तारगाव सातारा येथून विद्याराणी या टोपण नावाने अलंकार विद्या मलवडकर लिहितात, दिवसेंदिवस तिच्यातला अमूलाग्र बदल पाहून तो अचंबित होत होता. कधी काय तिने त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं होतं, पण आता ती नव्याने प्रेमात पडली होती स्वतःच्याच. ओहो हो, अलंकार विद्या प्रबोधतर सुबोध लिहिता, अद्भुत लिहिता. अबोध ज्या गोष्टी आहेत त्यांना तुम्ही प्रबोध मध्ये आणून सगळ्यांना त्या ठिकाणी मनोरंजन करता, प्रबोधन करता, शिकवण देता. अलक तर जबरदस्त लिहिता, किती सुंदर अलक आहे. आणि ती नव्याने प्रेमात पडली होती स्वतःच्याच, हे इतकं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्यामध्ये होणारा बदल जगाला कळतो, आपल्यालाही कळला पाहिजे. आपण आपल्या प्रेमात पडणं, पण याचा अर्थ असा नाहीये की दुसऱ्यांचा अवमान करणं. आपण आपल्या प्रेमात पडणं म्हणजे आपण त्या ठिकाणी दुसऱ्याच्या प्रेमाबरोबरच आपल्या स्वतःच्या मनाचा विचार करणं. किती सुंदर, किती छान. वळूया पुढच्या अलककडे. जी आपल्याला पाठवले नाशिक येथून अलंकार विमल बागडे, नातीच्या मदतीने ती तयार झाली. आजी नटून तटून सजून कुठं निघालीस ग? आजी उत्तरली उंबरट्या बाहेर. अलंकार विमल, मी नेहमी म्हणतो तुम्ही कमाल आहात. कधी कधी तुम्हाला सांगायचं असतं ते माझ्याकडून वेगळं सांगितलं जातं, तेव्हा तुम्ही सांगून टाकता की मला अलकमधून हे म्हणायचं होतं, पण मला त्याचं काहीच वाटत नाही. कारण मला लागलेला अर्थ मी मांडत असतो, तुम्हाला गवसलेला अर्थ तुम्ही सांगत असता. पण ही अलक बघा, नातीच्या मदतीने ती तयार झाली आणि ती उंबरट्या बाहेर पडली. म्हणजे नातीने एक प्रकारे क्रांती केली असं म्हणायला इथे वाव आहे. आणि ती उंबरट्या बाहेर पडली या वयात का होईना, तिने नातीसमोर एक आदर्श दाखवून दिला की तुला माझ्यासारखं उशिरा नाही, लवकरच बाहेर पडायचंय आणि स्वातंत्र्याच्या कक्षा रुंदावायचे. वा अलंकार विमल, मानाचा मानाचा मुजरा. लातूर येथून अलंकार प्रभा वाडकर लिहितात, छोट्याशा पाड्यावर 4थीपर्यंत एक शिक्षिकी शाळा होती. गंगी हुशार होती, रोज ती सगळ्या मुलांना सोबत शाळेत आणायची. एके दिवशी शासनाचे पत्र आले, पटसंख्या अभावी शाळा बंद करण्यात येत आहे. ते ऐकताच आपलं शिक्षण थांबणार. गंगीनं जीव घेणार ताहो फोडला. अलंकार प्रभा, खरंच आहे, बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे हुकूम निघालेत आणि अशा प्रकारच्या हुकुमातून बऱ्याच शाळा बंद झाल्यात, त्यांचं काय. आणि जपानमध्ये एक मुलगी तिकडे टेकडीवर शिकत होती, तिच्यासाठी रोज ट्रेन धावत होती आणि ती त्या शाळेमध्ये जात होती. किती महत्वाचं आहे. आणि आपण म्हणजे आपण शिक्षणाला खर्च म्हणून पाहतो, गुंतवणूक म्हणून कधी पाहणार हा प्रश्न आहे. ऐकूया पुढची अलक. अलंकार हेमुकुल या टोपणाला लिहिणारे अलंकार हेमंत कुलकर्णी मुलुंड मुंबई लिहितात, या सगळ्या मानसिक घडामोडी होत्या, अगदी साहजिक होत्या हेही त्याला कळत होतं, पण हे काहीतरी अशुभ सूचक आहे असं त्याचं अंतर्मन सांगत होतं. आता त्याचं अंतर्मन आणि बाहेरचं मन यांच्यात द्वंद सुरू झालं. काय बरोबर आणि काय चूक, काय योग्य आणि काय अयोग्य याची आता रस्सीखेच सुरू झाली. संघर्ष करकरून दोन्ही मनं दमली आणि अखेर आतल्या मनाच्यावर बाहेरच्या मनाने विजय मिळवला. अलंकार हेमंत, मला ना करकरून हा शब्द आवडला. म्हणजे करकरून बांधलं जातं, करकचून बांधलं जातं, करकर करकर करतात आणि मग त्या संघर्षामध्ये पराभव विजय कोणाचा तरी होत असतो, पण तो

संघर्ष फारच जीवघेणा असू शकतो, तसा तुम्ही ते मांडलात आणि शेवटी बाहेरचं मन जिंकलं, यातूनही तुम्ही बऱ्याच गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलात की आपल्या मनावर बाहेरच्या गोष्टींचा किती प्रभाव असू शकतो। ऐकूया, नाशिक येथील अलंकार सुरेखा पगारे लिहितात ती एका गरीब घरातली आणि तो शांत संयमी आणि संस्कारी। ती गरीब कुटुंबातील म्हणून त्याने कोणतीही मागणी न करता अगदी साधेपणानं तिच्याशी लग्न केले। संसारात थोडी कुरबुर झाली आणि ती त्याची अर्धी संपत्ती घेऊन गेली। अलकर सुरेखा अलग ठीक आहे, पण तरीही ती गरीब घरातली होती म्हणून संपत्ती घेऊन गेली नाही। कदाचित तो सुरुवातीला शांत संयमी होता असेल, नंतर सतत तिला तिच्या गरिबीची जाणीव करून देत असेल आणि अर्धी संपत्ती घेऊन गेली म्हणजे तिचा वाटच आहे, तिचा अधिकार आहे म्हणून ती घेऊन गेली असेल। इथे गरिबांना नावं ठेवण्याची खरंच आपल्याला काहीच आवश्यकता नाही। गरीब स्वाभिमानी असतो त्याचा विचार करणं गरजेचं आहे। अर्थात तुम्ही त्या पद्धतीने अलग लिहिली नसाल याची मला खात्री आहे, पण मला वाटलं ते मात्र मी सांगून टाकलं। वळूया, गोवा येथील अलंकार सौ प्रांजली चौधरी लिहितात, त्याच्या अक्षम्य विश्वासघाताची जरी कबुलीवजा माफी मागत असला तरीही त्याचा पूर्ण सूर त्यात पण तिचीच कशी चूक आहे हे सांगणारा होता। ताटातील तांदुळातील सगळे खडे काढून झाले। ती शांतपणे उठली, बॅग घेऊन घराबाहेर पडली आणि तो आवाक बघत बसला। अलकर प्रांजली, तुमच्या अलकला मानाचा मुजरा, तिच्या अस्तित्वाच्या लढाईला मानाचा मुजरा आणि तिने घेतलेल्या निर्णयाला पूर्ण पाठिंबा। सतत त्या ठिकाणी आपली उणीधुणी काढणाऱ्या माणसांना आपण किती सहन करायचं, त्यांच्यावर किती राहायचं हे विचार आपण करायला पाहिजेत। आणि अर्थात तुम्ही योग्य अलक मांडलीत, मला तुमच्या त्या नायिकेला पाठिंबा आहे अशा प्रकारचा निर्णय घेणं गरजेचं आहे, तर मला वाटतं पुरुषप्रधान संस्कृती ही पूर्णपणे निपात होऊन पडेल। वळूया पुढच्या अलककडे। अलककार श्री बाळ माने आरकेनगर सोसायटी नंबर 5 कोल्हापूर येथून लिहितात, सणानिमित्त गावी जाण्यासाठी रजा मंजूर होताच तातडीने तो गावी निघाला, परंतु जाताना मार्गातील घाटात वाहतूक तब्बल 3 तास ठप्प झाली होती। गेल्यावेळी त्याला हाच अनुभव आला होता, परंतु घराच्या ओढीपुढे त्याच्यासाठी प्रवासाचा त्रास नगण्य होता। अलकार बाळ, मी नेहमी म्हणतो तुम्ही अलक मधले बाप आहात। म्हणजे काम, कारण तुम्ही अलक लिहिताना निरीक्षण करता, समाजाचं अंतर्बाह्य निरीक्षण नोंदवता, समाजाचा विचार करता आणि मग त्या ठिकाणी खरंच आहे गावचा ओढा घरचा ओढा आपल्या इतका असतो की ती जी काही प्रवास आहे त्या प्रवासाचा त्रास आपल्याला अजिबात जाणवत नाही। वळूया पुढच्या अलककडे। हृदय जोके टोपण्णावाने लिहिणारे अलंकार श्री अमरदीप सुनंदा पंढरीनाथ मखामले तथा दादासाहेब छंदोबा मत्ते आंतरराष्ट्रीय मंच सन्मान तळेगाव धाबाडे येथून लिहितात, म्हणत लोकांना आहे वायट नजरेनं तुझो बूड काळो झालो म्हणान, ढेंगळ्यान चावल्यासारखो दिसता, वय का नाय कोकणातलो स्पायडरमॅन असंच म्हणान। अलंकार अमरदीप, कोकणात गेलाय तुम्ही व्यवसाय करायला आणि कोकणात व्यवसाय करायला गेलेले असल्यामुळे अर्थातच तुम्ही कोकणातल्या लोकांच्या संस्कारांप्रमाणे अलकलीत आणि खरंच आहे दुसऱ्याचं वाटोळ करणाऱ्याचं त्याच्या बुडाला अशाच त्या ठिकाणी इंग्लंड असतात आणि त्याचं आयुष्य असं उद्ध्वस्त होतं किंवा त्याला त्या ठिकाणी भोगावं लागतं अगदी योग्य। पण कोकणातला माणूस दुसऱ्याचा तळतळाट मात्र इच्छित नाही हे तुम्हाला मी खात्रीने सांगू इच्छितो। फक्त आपण नियम लक्षात ठेवला पाहिजे, कर भला सो हो भला। खूप छान, नावाप्रमाणेच अमरदीप आहे आणि तुमच्या उद्योग व्यवसायाला बरकत येऊ दे, आम्हाला लवकरच तुमच्याकडे येण्याची संधी लाभू दे अशा आशा व्यक्त करतो। कुठेही जाऊ नका, एकत्र पुढेरी आवाज 107.8 FM अलगची झलक, अलग तुमची झलक आमची आलोच लगेचच।

करावी लागली त्यापेक्षा शासनाने नीट नेटकं सगळं करायला हवं असं आरजे जगदीशला वाटतं. अर्थात अलगकर भारतकर यांनाही वाटतं. ऐकूया पुढची अलग. ठाणे येथील अलगकर सौ प्राची मेतकर लिहितात तिची आणि त्याची लहानपणापासूनची अगदी घट्ट मैत्री. ती कधी त्याच्या प्रेमात पडली हे तिलाही कळलं नाही. तो मात्र आज त्याला आवडणाऱ्या मुलीबद्दल तिच्याशी भरभरून बोलला. अलगकर प्राची पहिल्या ऑफमध्ये बऱ्याच वेळा गाडी निघून जाते किंवा योग्य वेळानंतर सांगू, योग्य वेळानंतर बघू, आणि मग ती योग्य वेळ अशी अयोग्य क्षणी येते किंवा अयोग्य वेळ आपल्यावर येते. मग म्हणून योग्य त्या वेळेला योग्य तो निर्णय आपण घ्यायला हवा. समोरचा आपल्याशी त्या पद्धतीने बोलतोय का याचा विचार आपण करायला हवा किंवा त्याच्या मनात काय चाललंय हे आपण जाणून घ्यायला पाहिजे. फक्त चांगलं बोलतो याचा अर्थ किंवा नीट बोलतो याचा अर्थ असा होत नाही की त्याचा आपल्यावर प्रेम आहे किंवा प्रेम नाही असंही होत नाही. तुसरेपणाने वागणारे सुद्धा एकमेकांवर प्रेम करतातच की त्याच्यामुळे आपण जाणून घेतलं पाहिजे किंवा आपलं मन व्यक्त केलं पाहिजे, आपलं मत व्यक्त केलं पाहिजे. चला ऐकूया पुढची अलग. म्हापसा गोवा येथून अलगकर डॉक्टर आरती दिनकर लिहितात सदाची नोकरी गेली म्हणून तो गावी आला. एका वडाच्या झाडाकडे एक मोठा दगड त्याला दिसला. त्या दगडाला शेंदूर फासला. लोक येऊन दक्षिणा, नारळ, तांदूळ जर कुणी देवाला वस्त्र म्हणून चांगला कपडा देऊ लागले सदाची आर्थिक विवंचना मिटली. वा छानच अलगकर आरती, तुमची आरती उतरली पाहिजे. किती छान लिहिले अलग तुम्ही, किती मस्त विषय मांडलाय. म्हणजे देव कसा, देवाची उत्पत्ती कशी असते, देवाची व्युत्पत्ती कशी असते, स्वयंभू देव नेमका कुठून येतो, अर्थात इथे श्रद्धेला कुणाच्याही ठेच पोचण्याचा किंवा श्रद्धेवर त्या ठिकाणी ओरखडे ओढण्याचा अजिबात विचार नाही. पण अशा प्रकारे त्या ठिकाणी खरंच आपण आपली विवंचना दूर करतो आणि श्रद्धेचं भांडवल लोकांच्या कसं करतो तोच इथे मुद्दा मांडण्याचा प्रयत्न अलगकर आरती तुम्ही केलात. अलगकर आरती छान लिहिता, लिहित राम, वाचत राम, निरीक्षण करत राम आणि मनाला भिडली की मग अलगमध्ये तिला परिवर्तित करत राम, कथेकडे वळा. खूप छान पद्धतीने तुम्ही मांडणी करत जाल याची मला खात्री आहे. चला वळूया पुणे येथील अलगकर सौ मंजुषा महेश पागे लिहितात अर्थात बऱ्याच महिन्यानंतर मूल नको म्हणून त्याने महागडे कुत्र्याचे पिल्लू घरी आणले. त्याची शी शू खाणे पिणे सांभाळताना नाकी नऊ आले. ती गरोदर राहताच एका महिन्यात कुत्रे विकले. अलगकर मंजुषा माणसांची जातच अशी, माणसं अवसान घातकीच, माणसं माणुसकीला काळीमा कलंकच. खरंच आहे, म्हणजे भूतदया बीतदया सगळी आपल्या स्वार्थापुरतीच नाही का. शी शूची घाण वाटते तर त्या ठिकाणी आणायचंच कशाला ते. मग त्याचा सांभाळ करायचा नसेल तर केवळ आपल्या स्वार्थापोटी आपल्या त्या ठिकाणी फायद्यासाठी त्यांना वेठीस का बरं धरावं. प्रश्न निर्माण केला अलगकर मंजुषा. एक प्रश्न निर्माण आणखीन होतो. नियमितपणे अलग का पाठवत नाही पण मला आता खात्री आहे नियमितपणे पाठवाल. असेच आणखीन एक अलगकर विश्वेश रमेशराव देशपांडे छत्रपती संभाजीनगर येथून जे आपल्यावर रुसलेत, रागवलेत, आपल्याला अलग पाठवायला त्यांना वेळ मिळत नाही किंवा थोडेसे नाराज असतील किंवा दुसरं काहीतरी शिकत असतील. अलगकर विश्वेश तुमच्या बरोबर बोलून मला बरं वाटलं की तुम्ही आणखीन काय काय शिकताय, पारितोषिकं मिळवताय, प्रमाणपत्र मिळवताय, मिळवत राम. पण अलग तेवढी नियमितपणे पाठवत राम. अलगकर विशेष लिहितात तो तर भित्राच आहे, हे नेहमीच जगाकडून, त्याची दुसरी ओळखच नव्हती. वेळ येताच योग्य न्याय करणार आपल्या अवतीभोवती आहे म्हणत तो माफ करायचं एवढंच. वेळ येताच योग्य न्याय करणारा आपल्या अवतीभोवती आहे म्हणत तो माफ करायचं एवढंच. अलगकर विश्वेश पण का, वेळ येताच योग्य न्याय करणार आपल्या अवतीभोवती आहे मग आपण असेल हरित दे खाटल्यावरही असंच जगत राहायचं का. प्रश्न निर्माण तुम्ही केलाय आणि खरंच उत्तरे तुम्ही दिलंय की तो माफ करायचा, माफ करण्या इतकं कर्तृत्व मोठं दुसरं कोणतंच नसतं. ऐकूया नेरूळ नवी मुंबई येथील अलगकर शैलजा करोडे लिहितात तिने घराच्या चौकटीला केवळ लाकूड समजली नाही तर तो आपल्या मर्यादांचा सन्मान मानला. पण ज्या दिवशी तिला कळलं की आकाश हीच तिची खरी सीमा आहे त्या दिवशी तिने उंबा

त्या ओलनला तो पुन्हा कधी मागे न वळण्यासाठी आज ती स्वतःच्या नावाचं आभाळ कवेत घेत आहे. वा अलकर शैलजा, अप्रतिम, सुंदर, जबरदस्त, म्हणजे अलग घेण्यासारखी, अलग मधला विचार घेण्यासारखा. फक्त इथे मला एक गोष्ट सुचवावीशी वाटते, आकाश ही सीमा नाहीये. आकाशाला सुद्धा सीमा असू शकते, पण तिच्या कर्तृत्वाला सीमा नाही असं मला वाटतं. पण छान अलकलेले अगदी स्त्रीला, प्रत्येक स्त्रीला काहीतरी सांगेल, स्पष्ट करून तिचं आयुष्य कसं जगायचं, अस्तित्व कसं जाणायचं हे शिकवेल अशी तुमची अलक आहे. खूप छान. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा पारोळा येथील तामसवाडी येथून अलककरचं संगीता अमृतकर लिहितात, मुलगी सासरी गेल्यावर ती पहिल्यांदा आजारी पडली. कधी लेकीला बघते या अपेक्षेने ती अधिकच व्याकुळ होत होती. लांबचा प्रवास करून येणाऱ्या लेकीला यायला जरा उशीरच झाला. अलककार संगीता यायला जरा उशीरच झाला, यातला उशीरच झाला हा शब्द थेट काळजात घुसला. आणि यायला उशीर झाला म्हणजे तिची तिसरी झाली असावी, ती देवाघरी गेली असावी असा अर्थ त्या उशीर झाल्यामधून व्यक्त होतो. मुलीने थोडस लवकर जायला पाहिजे होतं, आईला इतकं व्याकुळ ठेवायला नको होतं. पण एकदा मुलगी लग्न होऊन गेली की तिच्या वाट्याला पण व्याप काही कमी असतात का. जाऊया छत्रपती संभाजीनगर येथील अलकार सौ अश्विनी मिश्री कोटकर लिहितात, तुझ्या सावत्र आईने नात्यांचा गुंता अजूनच वाढवला रे. तिला मी या घरात तुझी आई म्हणून आणले होते रे. बाबा बाबा तुम्ही माझी काळजी करू नका, आई आईच असते, सख्ख सावत्र असं काही नसतं. तिच्या कानावर शब्द पडताच ती मुलाला छातीशी कवटाळून घेतलंय. अलकार अश्विनी मानाचा मानाचा मुजरा त्या आईला सुद्धा आणि त्या मुलाला सुद्धा आणि आपल्या मुलाची काळजी करणाऱ्या बापाला सुद्धा. खरंच सख्ख सावत्र काही नसतं, आई आईच असते. ऐकूया डॉक्टर अलकार डॉक्टर वीणा दीक्षित पुणेतून लिहितात, बेटा जिमला जाताना आधी मामाकडे जाऊन ये, तुझ्या पप्पाच्या 13 वेळा येणार होता, आला नाहीच आणि तेव्हापासून फोनही उचलत नाही, रागावलंय माझ्यावर बहुतेक. दिस एंट इट, दोन पावलं मागे जाऊन फोनवर आई आई मामा मेला भट्ट, एक पाय चड्डीत आणि एक बाहेर जमिनीवर उपडा पडलाय, सगळं फ्लुईड पसरलंय, रक्तही मिसळलंय. बेटा बेटा कशाला हात लावू नकोस, फोटो काढ, खाली ये, मी पण पोचते, पोलिसांना फोन करते. अलकर विना पण एक प्रश्न पडला, नेमकं काय झालं भाऊ बहिणीच्या नात्यामध्ये, एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा भाऊ येत नाहीये आणि मग तिकडे भावाचा सुद्धा बेवारशी माणसासारखा मृत्यू होतोय, नेमकं काय झालं आणि त्याचा छडा पुढे लागला का. मला वाटतं पुढच्या अलकमध्ये, अलक भाग 2 मध्ये आई आणि भावामधलं म्हणजे आई आणि मामातलं नातं आणि त्याचं त्या ठिकाणी नेमकं काय झालं तेही त्या ठिकाणी कळायला आम्हाला वाव आहे. अलक तर विणा अलक लिहित आहे, लिहित राम आणि अलक पाठवत राहा. ऐकूया पुढची अलक. साकूर मांडवे तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर येथून बऱ्याच महिन्यांनंतर अलककर बाळासाहेब रोहकले अर्थात प्राध्यापक बाळासाहेब लिहितात, तिचा सगळा थोडा मळकटलेला होता, चेहरा काळवंडलेला होता, ती उभी होती गतिरोधकावर वयाचा विचार न करता हातात रंगीत फुगे घेऊन स्वप्न उद्याचे पाहत. तिच्या स्वप्नांना हिरव्या सिग्नलने लाल दिवा दाखवला. अलकर बाळासाहेब खूप छान, तिच्या स्वप्नांना लाल दिवा दाखवला हे किती महत्वाचं आहे. म्हणजे खरंच इथे तिच्या स्वप्नांचा चक्काचू झाला, कारण ती फुगे विकता विकता अचानक सिग्नल चालू झाला आणि तिला पुन्हा एकदा विश्रांती घेण्याची वेळ आली. अशीच तुमची अलग सांगते, अशीच तुमची अलग सुचवते. पण खरंच त्या सिग्नलवर फुगे विकणाऱ्यांचं दुःख काही औरच असतं. अलककर बाळासाहेब का लिहित नाही तुम्ही अलक, तुमच्या अलकला सिग्नल का लागलाय, ग्रीन सिग्नल द्या आणि पुढेरी आवाज 107.8 FM नियमितपणे अलक पाठवत राहा. अलकप्रेमी रसिक श्रोते, 7 जून 2026 अलकची झलक प्रयोग क्रमांक 205 मधील आरजी जगदीश सादर करतो शेवटची अलक. ठाणे येथील अलककार संगीता दिगंबर कासले ती फुलं रोज देवासमोर ठेवायची,

सुगंध हळूहळू घरभर पसरायचा. एक दिवस फुलं आणलीच नाहीत तरीही देवघर तसंच सुगंधित राहिलं तेव्हा तिच्या मनात पहिल्यांदा प्रश्न उमटला, सुगंध फुलांचा होता की भक्तीचा? अलकर संगीता संगीतमय अलक आहे, म्हणजे अगदी थोडीशी वेळेनंतर तुमची अलक आली तरी मी ती अलक रेकॉर्डिंग मध्ये घेतली. एक जागा दोन जागा असे मी ठेवून देतो की नियमितपणे अलक पाठवणारे अलककार मित्र आहेत आणि मग त्यांची अलक किंवा त्या ठिकाणी कधीतरी नवीन अलक पाठवणारे मित्र असतात त्यांची अलक घेण्यासाठी दोन तीन मिनिटं राखून ठेवून मगच पुढच्या अलककडे वळत असतो. आणि तशी अलक जबरदस्त खरंच आहे, हा श्रद्धेचा विजय आहे, ही भक्तीचा मार्ग आहे, हे अध्यात्म आहे. सुगंध फुलांचा की भक्तीचा, अर्थात सुगंध भक्तीचाच. फुलं कोणती असोत देवासमोर वाहिली की त्याचं निर्माल्य होतं, त्याचा कचरा होत नाही, हा विचार तुमच्या अलकमध्ये. अलककर संगीता संगीतमय तुमची अलक आहे, तुमच्या अलकला मानाचा मानाचा मुद्रा. अलकप्रेमी रसिक श्रोते हो, आपला कार्यक्रम सध्या एक तासाच्या ऐवजी अर्धा तासाचा होतो, याचं कारण वेळ अपूर्ण आहे, वेळ कमी आहे, पण नक्कीच आपण लवकरच थोडासा वाढवू आणि आणखीन काही अलककरांना संधी देऊ. प्रत्येक वेळेला सूचना पाठवली की अलककर अलक धाड धाड धाड धाड पाठवतात, कारण त्यांना माहिती आहे वेळ भरली अलकची जागा भरली की आपली अलक वेटिंगला जाईल आणि पुढच्या वेळेला येईल. पण अलककर मित्रांनो काही काळजी करू नका, आपण नक्कीच पुणेरी आवाज कडून पुन्हा एकदा थोडी वेळ वाढवून घेऊ आणि नवीन नवीन अलककारांना सुद्धा संधी देऊ. आणि तुम्ही मात्र नियमितपणे पाठवत राहा, जसं या वेळेला 4 ते 5 अलककारांनी बऱ्याच महिन्यांनी अलक पाठवली तसं न करता नियमितपणे अलक पाठवा आणि कुठेही जाऊ नका, आनंदी राहा, आनंद लुटा, अलकची झलक नियमितपणे ऐकत राहा, नवनवीन अलक लिहित राहा. ऐकत राहा पुणेरी आवाज, आनंदी राहा, आनंद लुटा. धन्यवाद.

0: रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. आनंदी रहा, आनंद लुटा.
1: बात पुराणी बड़ी सुहानी, मनात खोलवर रुजलेल्या चित्रपट, साहित्य, संगीत, गाणी यांच्या आठवणींचा नॉस्टैल्जिक खजिना.
2: बात पुराणी बड़ी सुहानी,
1: फक्त रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM वर. संकल्पना आणि सादर करते श्री धनंजय कुलकर्णी.
3: नमस्कार श्रोत्यांनो, मी धनंजय कुलकर्णी, रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM या रेडिओ चॅनलवर आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत करतो. बात पुराणी बडी सुहानी या कार्यक्रमाच्या अंतर्गत आज मी तुम्हाला प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक अभिनेते राज कपूर यांच्या कारकिर्दीविषयी काही बोलणार आहे. अशा काही गोष्टी सांगणार आहेत की ज्या फारशा लोकांना माहिती नाहीत, त्याबद्दलचे काही कुठे काही छापून आलेलं नाही, काही नाही, तर अशा काही अननोन फॅक्ट्स मी तुमच्या पुढे सादर करणार आहे. मित्रांनो, राज कपूर 2 जून 1988 रोजी राज कपूर यांचं निधन झालं. निधन होताना ते दिल्लीला होते. भारतीय चित्रपटातील सर्वोत्कृष्ट जो पुरस्कार समजला जातो तो दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना, आणि या कार्यक्रमात पुरस्कार घेतल्यानंतर ते अक्षरशः कोलॅप्स झाले आणि त्यांना तिथूनच हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं आणि 2 जून 1988 रोजी राज कपूर यांची प्राणज्योत मालवली. मित्रांनो, राज कपूर त्याचे चित्रपट, त्याच्या चित्रपटाचं संगीत, त्याच्या चित्रपटातील गाणी, त्याच्या चित्रपटाची कहाणी याबद्दल खूप काही बोलता येईल, पण आज मी तुम्हाला अशी एक गोष्ट सांगणार आहे की ज्यामुळे राज कपूरला त्याचा आरके स्टुडिओ बांधता आला, ती जागा त्याला घेता आली आणि यासाठी एक मराठी माणूस कारणीभूत होता. मित्रांनो, तुम्हाला माहित आहे की पृथ्वीराज कपूर पृथ्वी थिएटर्सच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर त्यांचे नाटकाचे प्रयोग करण्यासाठी फिरत असायचे. कोल्हापुरात एकदा ते या नाट्य प्रयोगासाठी आले होते, त्यावेळी त्यांची मैत्री भालजी पेंढारकर यांच्याशी झाली. भालजी पेंढारकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील एक दैदिप्यमान नाव, ज्यांनी मूकपट आणि बोलपट यामध्ये

अतिशय उत्तम असे चित्रपट तयार तर केलेच, पण अनेक उत्तम अभिनेत्यांना कलावंतांना देखील त्यांनी लोकांपुढे आणलं होतं. तर मी सांगत होतो 1940 दशकामध्ये जेव्हा पृथ्वीराज कपूर कोल्हापुरात त्यांचा पूर्ण पृथ्वी थिएटर्सच्या नाटकासाठीचा पूर्ण संच तिथे उपस्थित होता, त्यावेळेला राज कपूर देखील तिथे एका चित्रपटाच्या करिता तिथे आला होता. त्यावेळेला राज कपूर काही फार मोठा माणसाचा मुलगा म्हणून अभिमान बाळगत नव्हता. अक्षरशः त्यानं, तुम्हाला माहीत असेल की केदार शर्मा यांनी त्याला क्लॅपर बॉय म्हणून सिनेमामध्ये आणलं होतं. म्हणजे ज्यावेळेला पृथ्वीराज कपूरचं भारतभर नाव असताना त्यानं त्या नावाचा उपयोग करून अगदी छोट्या अगदी पडेल कामापासून त्यानं सुरुवात केली होती राज कपूरने. तर याच राज कपूरला एका सिनेमामध्ये दिग मिळाला होता आणि एक छोटासा रोल त्याला त्या चित्रपटात मिळाला. या चित्रीकरण कोल्हापुरात चालू होत. हे चित्रीकरण पाहिला पृथ्वीराज कपूर, भालजी पेंढारकर सर्वजण होते. भालजींना राज कपूरच्या डोळ्यातली चमक दिसली. या माणसामध्ये काहीतरी वेगळं रसायन आहे आणि हा फार मोठं काम करू शकतो याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी त्याची पाठ थोपाटली, कौतुक केलं त्याचं आणि खिशातून काढून त्याला 5,000 रुपये दिले राज कपूरला. मित्रांनो लक्षात घ्या, 1945 साली 5,000 रुपयाची किंमत काय असावी आजच्या भाषेमध्ये सांगायची किंवा आजच्या रेटमध्ये किती असेल. पृथ्वीराज कपूरला हे अजिबात आवडलं नाही. पृथ्वीराज कपूर म्हणे, अहो त्यानं एक छोटीशी भूमिका केली, त्याला तुम्ही एवढे मोठे पैसे का देताय 5,000 रुपये? त्यावेळेला 5,000 रुपयात एखादा चित्रपट बनत असे, एवढे पैसे का देतायत? भालजी म्हणाले, नाही, ह्या मुलामध्ये मला एक स्पार्क दिसतो, हा फार मोठा कलाकार होणार आहे, त्याला आत्ता मदत करणं गरजेचं आहे, त्याच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं गरजेचं आहे. तरीही पृथ्वीराज कपूर म्हणे, नाही, एवढे पैसे देऊ नका तुम्ही त्याला, त्याला काही कळत नाही, पैसे खर्च करायचे काही नाही. शेवटी भालजी त्यांना म्हणाले, हे बघ पृथ्वीराज, ही त्याच्या मामाने त्याला दिलेली भेट आहे. आता मामानं दिलेल्या भेटला तर तू नाकारू शकत नाहीस. आता पृथ्वीराज कपूरचा नाईलाज झाला. राज कपूरनं पैसे ठेवून घेतले, पण मुंबईला आल्यानंतर राज कपूरनं पैसे ते पृथ्वीराज कपूर यांच्याकडे दिले. पृथ्वीराज कपूर यांनी त्यात थोडेसे भर घालून चेंबूर इथे एक जागा विकत घेतली आणि याच जागेवर पुढे राज कपूर यांनी आरके स्टुडिओ बांधला. म्हणजे मित्रांनो पहा, एका मराठी माणसाने, एका जोहरीनं त्याचं तेज, त्याच्यातलं पोटेन्शियल ओळखलं होतं राज कपूरमधलं आणि त्याला योग्य वेळी मदत केली आणि ह्या आरके स्टुडिओ घेण्यासाठी भालजींचे ते 5,000 रुपये उपयोगी पडले. या भालजींसोबत राज कपूर यांचं नातं खूप पुढे गहिरं झालं. तो भालजींना कायम आपला गुरुस्थानी म्हणत होता. 1986 साली कोल्हापूर महानगरपालिकेनं राज कपूरला मानपत्र देण्याचं ठरवलं. राज कपूर या कार्यक्रमासाठी खास मुंबईहून कोल्हापूरला आले होते. मानपत्र देण्याचा कार्यक्रम झाला. भालजींची त्यावेळेला प्रकृती काही ठीक नव्हती, त्यामुळे ते कार्यक्रमाला येऊ शकले नाही. मग राज कपूरनं विचार केला की भालजी येऊ शकत नाही तर मी त्यांच्याकडे जातो भेटायला. म्हणून भालजी जयप्रभा स्टुडिओमध्ये, राज कपूर भालजींना जयप्रभा स्टुडिओमध्ये भेटण्यासाठी गेला. पण तिथे त्याला कळलं की भालजी नुकतेच झोपले आहेत औषध घेऊन आणि डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घ्यायला सांगितलं आहे. राज कपूरला थोडंसं वाईट वाटलं, आपण भेटायला आलो त्याने आपल्या गुरुची आपली भेट होत नाही. म्हणून त्यानं तिथल्या जयप्रभा स्टुडिओतील माती आपल्या कपाळाला लावली, तिथूनच त्याने भालजींना वंदन केलं आणि तिथून तो बाहेर पडला. ती चिमुटभर माती राज कपूरला त्याचा जुना काळ आठवून गेली की याच मातीतून आपण रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं, याच मातीतून आपल्याला आरके स्टुडिओसाठी मदत मिळाली होती, याच मातीनं आपल्यातला अभिनेता घडवला होता. राज कपूरचे डोळे पानावले, गुरुला वंदन करून तो तिथल्या तिथून निघून गेला. आणि दुर्दैव पहा, पुढे राज कपूर मुंबईमध्ये आल्यानंतर त्याला अस्थमाचा आजार बळावला आणि पुढे 1 वर्षातच राज कपूरचेच निधन झाले. इकडे भालजी पेंढारकर यांना जेव्हा संध्याकाळी कळाले की राज कपूर आपल्याला भेटायला आला होता पण आपल्या लोकांनी आपल्याला काही उठवलं नाही कारण डॉक्टरांचा आदेश होता, त्यांना देखील खूप वाईट वाटलं की इतका मोठा कलाकार इथे मला भेटायला येतो, माझ्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला येतो आणि मी त्याची भेट घेऊ शकत नाही. त्यामुळं

आणि राज कपूर आणि भालजी पेंढारकर या दोन महान लोकांमधलं प्रेम काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं. मित्रांनो, राज कपूर यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्तानं आपण एक गाणं ऐकूयात आता.

0: आवाज
1: सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झकास रेडिओ स्टेशन
0: पुणे आवाज
1: ऐकत रहा 107.8 FM
0: आनंदी रहा आणि आनंद लुटा।
2: नमस्कार श्रोत्यांना, बात पुरानी बड़ी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे। आपण ऐकता आहात 107.8 रेडिओ पुणेरी आवाज। मित्रांनो, आज आपण गप्पा मारत आहोत राज कपूर या महान कलावंताबद्दल, ज्या महान कलावंताची ओळख भारतीय सिनेमामध्ये ग्रेटेस्ट शोमॅन म्हणून होते। या राज कपूरने आपल्या निळ्या डोळ्यातून इथल्या सामान्य जनांना, श्रमिकांना एक भव्य दिव्य स्वप्न दाखवली होती। हा एक सामान्यांचा नायक होता। त्याच्या भूमिका पहा, तो गावाकडचा अडाणी असा असायचा। थोडक्यात चार्ली चॅप्लिनचा भारतीय अवतार म्हणजे राज कपूर। या राज कपूरची मुख्यतः ओळख आपल्या सर्वांना जी आहे ती त्याच्या आरके बॅनरमुळे, राज कपूर बॅनरमुळे। पण त्याच वेळेला ह्या राज कपूरचे आरके शिवाय देखील काही चित्रपट होते, जे चित्रपट देखील आरके इतकेच ग्रेट होते। या चित्रपटांबद्दल फारसं कधी कोणी बोलत नाही, फारसं कधी कोणी लिहित नाही। मित्रांनो, आज राज कपूर यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण आरके बाहेरचा राज कपूर कसा होता त्याविषयी आपण थोडंसं बोलूयात। मित्रांनो, वयाच्या 24व्या वर्षी राज कपूरने 1948 साली आग हा आपला पहिला चित्रपट आपल्या आरके या चित्रसंस्थेच्या द्वारे बनवला। तिथून पुढची 3 दशके आरके बॅनरचा जबरदस्त करिश्मा भारतीय सिनेमावर होता। असं असलं तरी राज कपूरने आरकेच्या बाहेरील चित्रपटात ज्या भूमिका केल्या होत्या त्या देखील काही कमी मोलाच्या नव्हत्या बरं का। या सिनेमांबाबत त्याच्या व्यक्तिरेखांबद्दल फारसं कधी काही कोणी बोलत नाही। आज राज यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आरके बाहेरच्या भूमिकांचा एक प्रातिनिधिक स्वरूपाचा थोडक्यात आढावा आपण घेऊयात। मित्रांनो, 1950 साली केदार शर्मा यांनी बावरे नयन हा चित्रपट आणला होता। केदार शर्मा यांचे राज कपूरच्या जीवनात फार मोठे स्थान होते, कारण त्यांनीच नीलकमल या 1947 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून राज कपूरला नायक बनवले होते। या बावरे नयन मध्ये राज कपूरची नायिका होती गीता पाली। रोशन यांनी संगीत दिलेल्या या चित्रपटातील खयालो में किसी के इस तरह आया नहीं करते, सुन बैरी बनम सच बोल इब क्या होगा, आणि सर्वात सुंदर गाणं होतं तेरी दुनिया में दिल लगता नहीं वापस बुला ले। या अप्रतिम गाणी आणि प्रणय त्रिकोण असलेल्या सिनेमाला चांगलं यश मिळालं होतं। मित्रांनो, राज कपूर आणि यांनी 16 चित्रपटात होते। आरके बॅनरचे 6 सिनेमे होते। आरकेच्या बाहेरचा त्यांचा सर्वात गाजलेला सिनेमा होता चोरी चोरी। हा चित्रपट हॉलिवूडच्या इट हॅपन्ड वन नाईट या सिनेमावर बेतलेला होता। शंकर जयकिशनची गाणी अतिशय मधाळ आणि मनाला रुंजी घालणारी अशी होती, विशेषतः रसिक बलमा, आजा सनम मधुर चांदनी में हम, जहां मैं जाती हूं वहीं चले आते हो, ये रात भीगी भीगी ये मस्त नजारे, पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में, ही गाणी आज इतक्या वर्षानंतर देखील मनाला धुंद करतात। पण राज कपूरच्या अभिनयाचा खरा कस आरके बाहेरच्या ज्या सिनेमात लागला होता तो होता 1958 साली प्रदर्शित झालेला फिर सुबह होगी। मित्रांनो, रमेश सैगल यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट महान रशियन लेखक डोस्टोवस्की यांच्या क्राईम अँड पनिशमेंट या कादंबरीवर आधारित होता। साम्यवादी विचारांचा उघड उघड प्रचार करणारा हा सिनेमा अतिशय अप्रतिम रित्या जमून आला होता। यात राज कपूरची नायिका माला सिन्हा होती। डाव्या विचारसरणीच्या साहिरच्या आशयघन काव्याला खय्याम यांचं संगीत होतं। वो सुबह कभी तो आएगी, फिर न कीजिए मेरी गुस्ताख निगाहों से गिला, चीनो अरब हमारा, या गीतांनी आणि राज कपूरच्या अप्रतिम अभिनयाने हा सिनेमा सर्वार्थाने वेगळा ठरला होता। मित्रांनो, आपण आता याच चित्रपटातील वो सुबह कभी तो आएगी हे गाणं ऐकूयात।

ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. बात पुरानी बरी सुहानी या कार्यक्रमात मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण आजच्या भागामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील महान कलाकार राज कपूर यांच्याविषयी बोलत आहोत. राज कपूर याने आरके

यांचे जे चित्रपट केले होते या चित्रपटांविषयी आपण आता बोलत आहोत. मित्रांनो, 1959 साली ऋषिकेश मुखर्जी यांचा अनाडी हा चित्रपट आला होता. या चित्रपटात राज कपूर सोबत नूतन होत्या. या चित्रपटातील राजची भूमिका आरके स्टाईलचीच भूमिका होती, पण यातील त्याच्या अभिनयाला एक वेगळा रंग आला होता. या चित्रपटाला शंकर जयकिशन यांचे संगीत होते. या चित्रपटात ललिता पवार यांनी अतिशय अप्रतिम अशी भूमिका केली होती. मित्रांनो, यातील गाणी तुमच्या अजूनही लक्षात असतील, दिल की नजर से नजरों से दिल की, नंतर किसी के मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है, नंतर तेरा जाना दिल के अरमानों का लुट जाना, आणि अगदी मुकेश आणि राज कपूर यांचं अगदी जे अद्वैत होतं ते दाखवणार सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी. यामध्ये मुकेश आणि लताचं एक छान ड्युएट होतं, वो चांद खिला व तारे हसी, हा चित्रपट गावला, त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले. या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार हा राज कपूर यांना मिळाला होता. यानंतर 1960 दशकामध्ये दिल ही तो है, छलिया, आशिक, नजराना, दुल्हा दुल्हन असे रोमॅन्टिक सिनेमे त्यांनी केले. 1966 साली गीतकार शैलेंद्र यांनी एक चित्रपट बनवला होता, तिसरी कसम. हा अतिशय वेगळ्या कथानकाचा आणि अतिशय ज्याला कलात्मक दृष्ट्या श्रेष्ठ असा म्हणता येईल असा हा चित्रपट होता. या चित्रपटाचं दिग्दर्शन बासू भट्टाचार्य यांनी केलं होतं. यात राजच्या जोडीला वहिदा रेहमान होता. अतिशय मनापासून बनवलेल्या अभिजात कलाकृती ह्या शापित ठरतात हे भारतीय बॉलिवूडमध्ये वारंवार सिद्ध झालेलं आहे. या चित्रपटामध्ये नेमका हाच अनुभव आला. इतका छान सिनेमा बनवून देखील या चित्रपटाला व्यावसायिक यश तसं मिळालं नाही. शैलेंद्र हे अपयश पचवू शकणार नाही, काही दिवसातच त्याचं निधन झालं. राज कपूर नेमकं त्यावेळी त्यांचा मेरा नाम जोकर हा चित्रपट बनवत होते. शैलेंद्रने त्यातली काही गाणी लिहिली होती, पण अचानक निधन झाल्यामुळं त्याचा मुलगा शैली शैलेंद्र यांनी काही गाणी लिहिली. आर के बाहेरचा राज ज्यावेळेला पाहतो आपण आणि ज्यावेळेला आपण 80 दशकाकडे येतो, त्यावेळेला राज कपूर यांनी काही सिनेमे केले, पण ते काहीसे विनोदी स्वरूपाचे वगैरे होते. पण त्यामध्ये एक संजय खानचा अब्दुल्ला हा एक सिनेमा होता, ज्यामध्ये त्याने अतिशय छान भूमिका केली होती. खुदा का नेक बंदा अशी त्याची भूमिका होती. मित्रांनो, राज कपूरच्या आरकेच्या सिनेमाबद्दल खूप काही बोलता येईल, पण आरके बाहेरचा राज नेमका कसा होता हे जर पाहायचं असेल तर ह्या चित्रपटांचा आढावा येणं गरजेचं होतं. विशेषतः दिल ही तो है, छलिया या चित्रपटातील त्याचा अभिनय अतिशय वरच्या श्रेणीचा होता. आशिक, दुल्हा दुल्हन हे अगदी त्याने नव्या नायिकांसोबत केलेले सिनेमे होते. राजश्री सोबत त्याचा अराउंड द वर्ल्ड हा एक सिनेमा आला होता. हा रंगीत सिनेमा होता आणि त्यातली भूमिका देखील खूप छान होती. तर आज राज कपूर याचा स्मृती दिन आहे. मी 2 जूनला होऊन गेला होतो, पण त्या दिवशी माझा शो नसल्यामुळे आपण आज त्या राज कपूरच्या या कार्यकिर्दीबद्दल बोलत आहोत. मित्रांनो, राज कपूर यांचे भारतीय सिनेमावरचे उपकार हे अनंत आहेत. एक अख्खी फॅमिली राज कपूरची आपल्या सिनेमासाठी काम करत आहे. राज कपूरचे दोन्ही भाऊ असतील, राज कपूरचे तिन्ही मुलं असतील, त्यांची मुलं असतील, हे आज देखील भारतीय सिनेमामध्ये आहेत. पण दुर्दैव पहा, ज्या आरके स्टुडिओच्या निर्मितीपासून आपण आजचा एपिसोड सुरू केला, त्याच आरके स्टुडिओला 2 वर्षापूर्वी मोठी आग लागली आणि 1 वर्षापूर्वी हा आरके स्टुडिओ विकून टाकण्यात आला. मित्रांनो, जिथं राज कपूरच्या अनेक चित्रपटांचं शूटिंग झालं, इतरही अनेक सिनेमांचं शूटिंग आरके स्टुडिओमध्ये झालं होतं, पण हाच आरके स्टुडिओ आता जमीनदोस्त झालेला आहे. तीच गोष्ट पुण्याजवळच्या लोणी इथल्या राजबाग या ठिकाणची. तिथे देखील काही वर्षापूर्वी राज कपूरच्या बऱ्याच सिनेमाचं शूटिंग होत होतं, विशेषतः प्रेमरोग या सिनेमाचं शूटिंग तिथे झालं होतं. पण ती राजबाग देखील पुढे विकली गेली. तिथे आता राज कपूरचं एक म्युझियम फक्त शिल्लक आहे. मित्रांनो, चित्रपट रसिकांसाठी राज कपूर हे दैवत होतं आणि या दैवताबद्दल बोलायला आपल्या सर्वांना नेहमीच आवडतं. सरतेशेवटी राज कपूर

0: यानी स्तंभ जी का बहुत बहुत शुक्रिया। और हमारे एक्सपर्ट से चलिए अब सुनते हैं शिवाजी महाराज के बारे में कुछ अन्य दिलचस्प बातें।
1: सगळे प्रेक्षकांना माझा नमस्कार। मी जगदाळे लालासाहेब लक्ष्मण। मी सध्या पुणे या ठिकाणी भोसरी या भागामध्ये श्रीराम विद्या मंदिर या शाळेमध्ये सध्या शिक्षक म्हणून काम करतोय। गेले 23 वर्ष मी हे काम करतोय। एक आवड म्हणून या पेशामध्ये मी उतरलो आणि माझ्या आवडीचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर मला बोलायची संधी या चॅनलच्या माध्यमातून मिळाली, याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो।
2: फार फार धन्यवाद जगदाळे सर। आणि सुरुवातीला आपण शिवाजी महाराज हा शब्दच एक ऐतिहासिक वाटतो, माझा असा विचार आहे की तुम्ही त्यांच्या व्यक्तित्वाबद्दल सांगा।
1: प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम मी मानाचा मुजरा करतो। भाऊ असोत सुंदर संपन्न की महान प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा। दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा। याच महान भूमीत 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहून ते स्वप्न प्रत्यक्ष साकार करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावर झाला। शिवनेरी किल्ल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून शिवरायांचे नाव शिवाजी असं ठेवण्यात आलं। शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचा विचार केला तर शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू आपल्याला पाहावयास मिळतील। शिवाजी

0: शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी.
1: शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यावर आपल्याला इतिहास किंवा प्रेरणादायी काही गोष्टी आपल्याला आठवण येतात, जे आपला साधारण व्यक्तीलाही प्रेरणा देईल अशी काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आहेत, त्या घटना आपल्याला सांगा.
0: देखो मुल्क मराठो का ये यहा शिवाजी डोला था, मुगलों की ताकत को जिसने तलवार पे तोला था. हर पर्वत पे आग जली थी, हर पत्थर एक शोला था. बोली हर हर महादेव की बच्चा बच्चा बोला था. मित्रांनो, आज जरी आपण असं नुसतं म्हटलं की शिवाजी महाराज की पुढे लोक किंवा मुलं, लहान मुलं सुद्धा लगेच त्याच्या पुढे जय हा उच्चार करतात, एवढं शिवाजी महाराजांच्या नावामध्ये ताकद आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत जर विचार केला तर शिवाजी महाराजांच्या जीवनातले अनेक किस्से प्रेरणादायी आहेत. मुळात शिवाजी महाराज ही व्यक्तीच आपल्यासाठी प्रेरणादायी आहे, तिथूनच खऱ्या अर्थाने प्रेरणेला सुरुवात होते. शिवरायांच्या जीवनामध्ये अनेक किस्से घडलेले आहेत, ज्याच्यामध्ये अफजल खानाचा वध असेल, शाहिस्ते खानाची बोटे तोडण्याचा किस्सा असेल, त्याचप्रमाणे पावनखिंडीतील पराक्रम असेल, आदिलशहाच्या हातावर तुरी देण्याचा प्रकार असेल, त्याचप्रमाणे गड आला पण सिंह गेला ही जी संज्ञा ज्या तानाजी मालुसरेंच्या बाबतीत वापरली जातील त्या ठिकाणचा पराक्रम असेल, त्या ठिकाणची कूटनीती असेल, असे अनेक किस्से शिवरायांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहावयास मिळतील. माझ्या माहितीप्रमाणे अफजल खानाचा वध ही या सगळ्या घटनांमध्ये माझ्या दृष्टीने अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे. अफजल खान हा अतिशय बलाढ्य भव्य शरीरयष्टीचा असलेला सरदार आणि त्यांनी छत्रपती शिवरायांचा वध करण्याची सुपारी घेतली आणि त्यांनी महाराष्ट्रावर आक्रमण केलं. अफजल खान चालून येणार आहे ही बातमी जशी शिवरायांना कळाली, त्याच क्षणी शिवरायांनी आपल्या कूटनीतीचा वापर करून अफजल खानाला सामोरं जायचं ठरवलं. अफजल खान चालून येणार पण तो सहज असं चालून येणार नव्हता, तर त्याने चालून येताना महाराष्ट्रातल्या अनेक मंदिरांना, अनेक धार्मिक स्थळांना त्याने नुकसान पोहोचवलं, अनेक स्त्रियांच्या इज्जतीवर गाला घातला, अनेक लोकांच्या कत्ली त्याने केला. शिवरायांना हे पाहवलं नाही आणि शिवरायांनी ठरवलं की आपण अफजल खानाला भेटायचं. मग शिवरायांनी त्यांचा जो गनिमी कावा आहे या गनिमी कावाच्या माध्यमातून ठरवलं की अफजल खानाला आपण भेटूया. ते भेटण्याचं ठिकाण ठरलं ते ठिकाण होतं प्रतापगड, अतिशय मजबूत किल्ला. आणि या मजबूत किल्ल्याचा वापर करून शिवाजी महाराजांनी या मजबूत किल्ल्याचा वापर करून अफजल खानाला त्या ठिकाणी भेटण्यास बोलवलं.
2: मैं हूं मनु और दोस्तों अभी अभी मैंने पुराना स्तंभ जी से और हमारे एक्सपर्ट से भी शिवाजी महाराज के बारे में बहुत कुछ जाना. इस सेगमेंट में दोस्तों मैं आपसे बात करूंगी उन वैल्यूज और एथिक्स के बारे में जो हमने आज के एपिसोड से अपने हिस्ट्री से सीखी. वैसे इतिहास की इस जागीर से बहुत कुछ सीखा है मैंने, आप सबने भी सीखा होगा, तो चलिए उनकी कुछ बातें भी कर लेते हैं. मुझे सबसे ज्यादा जिस बात ने आकर्षित किया वो है छत्रपति शिवाजी की दृढ़ता. कितनी सारी अलग अलग सिचुएशंस उनके सामने आई मगर वो निडर और अटल रहे. पता है कभी कभी मैं सोचती हूँ आज जब छोटी सी अनबन या लड़ाई हो जाती है तो सामने वाला बड़ी आसानी से हमें कभी कभी उकसा देता है. मतलब किसी ने कोई ऐसे शब्द कह दिए जो हमें बुरे लग गए, जैसे हिम्मत नहीं है क्या तुम्हारे अंदर, या बड़े कमजोर हो लड़ नहीं सकते, एटसेट्रा एटसेट्रा. ये सब बातें सुनकर हमारी जेनरेशन ये साबित करने में लग जाती है कि हम में तो भाई बहुत हिम्मत है और चल पड़ने हम लड़ने, या एक्चुअली वो काम करने जो सामने वाला हमसे करवाना चाहता है. लेकिन शिवाजी को देखिए, उन्होंने हमेशा वही किया जो उन्हें ठीक लगा. कभी कोई भी युद्ध हुआ शिवाजी ने अपनी ताकत का पूर्ण इस्तेमाल किया और वो भी समझदारी के साथ. हमने देखा कितना पेशेंस था उनके अंदर, कभी भी किसी के कुछ कहने से, किसी की वाणी से प्रभावित नहीं हुए, वही किया जो वो करना चाहते थे और वो भी उस समय जब उन्हें ठीक लगा. इस सुनहरे और वीर इतिहास की गाथा में शिवाजी ने तलवार भी उठाई और साथ साथ अनेक प्रकार की रणनीतियों का इस्तेमाल भी किया. कभी किसी की बातों में आकर कुछ नहीं किया. कभी शिवाजी ने औरंगजेब को पत्र लिखा तो कभी युद्ध किया, अपनी प्रजा के साथ अपने स्वाभिमान की रक्षा भी की मगर अपने तरीके से. इसे कहते हैं वीरता. और हाँ दोस्तों एक बहुत जरूरी चीज तो मैं भूल ही गई, शिवाजी ने सभी धर्मों को मान्यता दी. ये धर्म रक्षक जरूर.

ऐतिहासिक सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले झक्कास रेडिओ स्टेशन पुणेरी आवाज ऐकत रहा 107.8 FM आनंदी रहा आणि आनंद लुटा.

आवाज सामाजिक व सांस्कृतिक माहिती देणारे आपले रेडिओ स्टेशन ऐकत रहा 107.8 FM। आनंदी रहा आणि आनंद लुटा।